आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा। आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास। देशातील प्रत्येक घुसखोराला हद्दपार करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुनरुच्चार। सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन। आता सविस्तर बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली। मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत राज्याच्या विकासाच्या विविध प्रकल्पांबाबत पंतप्रधानांशी चर्चा केली। महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत फडणवीस यांनी पंतप्रधानांना सविस्तर माहिती दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट नेहमीच अत्यंत प्रेरणादायी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी असते अशी भावना मुख्यमंत्र्यांनी या भेटीनंतर व्यक्त केली। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुती एकजुटीनं निवडणूक लढवणार असून सर्व 17 जागांवर आम्हाला विजय मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते। महायुतीमध्ये कोणतेही

0: मतभेद नसल्याचं स्पष्ट करत जागा वाटप सन्मानानं होईल असं शिंदे यांनी सांगितलं. जागा वाटपाचं सूत्र स्पष्ट असून महायुती मजबूत आहे, आम्ही एकत्र काम करत आहोत आणि महाराष्ट्राचा विकास साधत आहोत असं शिंदे म्हणाले. सरकार मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं. एक देश एक कायदा हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न समान नागरी कायद्याच्या माध्यमातून लवकरच पूर्ण होईल अशी आशा शिंदे यांनी व्यक्त केली. महायुतीमध्ये रिपाईचं महत्व कमी झालं असल्याची खंत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल यवतमाळमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. सरकारमध्ये एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा होता असं आठवले म्हणाले. विदर्भात उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे, तापमानावर अभ्यास करण्यासाठी एखादी समिती सरकारनं नेमावी, त्यामध्ये विदर्भाचा विशेष विचार व्हावा अशी मागणी आठवले यांनी केली. देशातील प्रत्येक घुसखोराला शोधून काढून हद्दपार करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. गुजरातमधील गांधीनगरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना शहा म्हणाले,
1: घुसपैठिए को देश के बाहर निकालना ये हमारी सरकार का संकल्प है और इसके लिए नरेंद्र मोदी जी ने एक डेमोग्राफी चेंज कमीशन कमिटी बनाने का निर्णय किया है. ये हाई पावर कमिटी देश भर में जनसंख्यिकी का जो कृत्रिम बदलाव हुआ है उसके कारणों और उपायों की भी चिंता करेगी और इसके लिए कोई कानून बनाने की जरूरत है तो इसकी भी चिंता करेगी.
0: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त शहा यांनी त्यांच्या त्यागाचं आणि मातृभूमीप्रती असलेल्या आजीवन समर्पणाचा आदरपूर्ण उल्लेख केला. प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना देशभरात अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. सावरकर यांच्या जन्मगावी भगूर इथं त्यांना अभिवादन करण्यासाठी काल नागरिकांनी गर्दी केली होती. जयंतीनिमित्त भगूरमध्ये काल शोभायात्राही काढण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरीतही पतितपावन मंदिरात तसंच शहरातल्या त्यांच्या पुतळ्याला विविध संस्था संघटनांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील सावरकरांचं वास्तव्य असलेली खोली काल खुली करण्यात आली होती. त्या ठिकाणीही काल अनेक नागरिकांनी अभिवादन केलं. राज्यभरात अनेक ठिकाणी व्याख्यानं, सांगीतिक कार्यक्रम, निबंध स्पर्धांच्या माध्यमातून सावरकर यांच्या कार्याचं स्मरण करण्यात आलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या इयत्ता 12वीच्या परीक्षा मूल्यांकन प्रक्रियेसंदर्भात काही त्रुटी समोर आल्यानंतर आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत दिली. सीबीएसई अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर प्रधान प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोणत्याही विद्यार्थ्यांच्या शंका अनुत्तरित राहणार नाहीत आणि सर्व स्तरांवर उत्तरदायित्व सुनिश्चित केलं जाईल. आपण त्रुटींची जबाबदारी स्वीकारत असून या त्रुटी दूर केल्या जातील आणि योग्य तोडगा काढला जाईल असं प्रधान म्हणाले. ऑनस्क्रीन मार्किंग ही प्रणाली सीबीएसईनं देशात प्रथमच लागू केली आहे. ओएसएम प्रक्रियेद्वारे सीबीएसईनं जवळपास 40 कोटी स्कॅन केलेल्या पानांचं प्रथमच मूल्यांकन केलं आहे. ओएसएम प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती थेट पाहता येतात. ही प्रणाली प्रगत असली तरी या प्रणालीतील त्रुटी आणि इयत्ता 12वीच्या पुनर्मूल्यांकन पोर्टलमधील तांत्रिक अडचणी समोर आल्या असल्याचं प्रधान यांनी मान्य केलं. पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान या सर्व तक्रारींचं निवारण केलं जाईल याबद्दल त्यांनी विश्वास दाखवला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ईद उल अजहा अर्थात बकरी ईदचा सण काल देशभरात पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. ईदगाह आणि मशिदींमधून मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं. परस्परांना शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी हा सण उत्साहात साजरा केला. बकरी ईदमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सीई सीयूईटी यूजी परीक्षेचं सुधारित वेळापत्रक राष्ट्रीय चाचणी संस्थेनं काल जाहीर केलं. या परीक्षा आता 31 मे तसंच 6 आणि 7 जून रोजी घेतल्या जातील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ती cuet.nta.nic.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी आज सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर पारंपरिक अभ्यासक्रमासाठी ज्या महाविद्यालयांना शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण ऑनलाईन तपासणीमध्ये 40% कमी गुण म्हणजेच एफ दर्जा मिळाला आहे अशा 29 महाविद्यालयांमधील प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश विद्यापीठानं दिले आहेत. हा निर्णय केवळ पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनाच लागू राहणार असून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांना या कारवाईतून वगळण्यात आलं आहे. आगामी मान्सूनमध्ये कोकण विभागातील मुसळधार पाऊस आणि अवघड भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोकण रेल्वेनं व्यापक पावसाळी पूर्वतयारी केली आहे. गाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यात येणार असून 15 जून ते 20 ऑक्टोबर या कालावधीत विशेष पावसाळी वेळापत्रक लागू राहणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी नारकर यांनी दिली. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांची खात्री करून घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील जंगलातून नक्षलवाद्यांनी जंगलात सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना काल उद्ध्वस्त करण्यात आला. अलीकडेच ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी दिलेल्या माहितीनुसार गडचिरोली आणि छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. जंगलात स्फोटकं लपवून ठेवली असल्याची आणि शस्त्र तयार केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली होती. मागील आठवड्यात भामरागड तालुक्यातील बिनागुंडानजीक जंगलातूनही असाच शस्त्रनिर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याच्या विरोधात न्यायालयानं आरोप निश्चित केले आहेत. या प्रकरणाची सुनावणी आता रोज इन कॅमेरा पद्धतीनं होणार असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. प्रख्यात शायर बशीर बद्र यांचं काल भोपाळमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू शायरीला एक नवी ओळख बद्र यांनी दिली. सामान्य माणसाच्या मनाला भावतील भिडतील अशी साधी सोपी रचना हे बद्र यांच्या शायरीचं वैशिष्ट्य होतं. उजाले अपनी यादों के हा त्यांचा गझल संग्रह विशेष गाजला. बद्र यांना पद्मश्रीबरोबरच संगीत नाटक अकादमी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या आस या संग्रहाला उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. हवामान. राज्यात कोकण आणि विदर्भात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. देशातील प्रत्येक घुसखोराला हद्दपार करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुनरुच्चार. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार श्रोते हो, 100.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड प्रसारण सेवा आणि तुम्ही ऐकत आहात न्यूज ऑन AIR ॲप वर सुद्धा। आणि आज कार्यक्रम आता सुरू झालेला आहे मनस्पर्शी, आणि हा कार्यक्रम घेऊन आले आहे मी तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा। आजचा विषय काय आहे? तर आजचा विषय भटकंतीचा आहे। मी तुम्हाला एक हिंट किंवा क्ल्यू देते। बघा, आता इतका उन्हाळा आपल्याला जाणवतो आहे, इतकं उष्ण तापमान आपल्याला जाणवतो आहे की अगदी नको नकोसं होत आहे। कारण नसताना आपण घराच्या बाहेर पडत नाही आहोत आणि पडायलाही नको, कारण उन्हामुळे इतका काही त्रास, आपल्याला घरी बसल्यासुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो किंवा फ्रीजमधलं डायरेक्ट पाणी प्यायला की आपल्याला त्रास होतो। तर अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला ह्या उन्हाळ्यात आपल्याला जाणवत आहेत। खरं तर मुंबईमध्ये इतका जास्त उन्हाळा ह्याच्या आधी खूप वेळा आपण बघितलेला किंवा अनुभवलेला नाही आहे, पण ह्या वर्षीचा उन्हाळा जरा खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला तो जास्त त्रास जाणवतो आहे। मग अशा उष्णतेमधनं आपण थोडंसं बाहेर निघून प्रत्यक्ष आपल्याला जर का जाता जरी आलं नाही तरी ह्या सफरीच्या माध्यमातनं का होईना आपण जर का एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी गेलो तर ते ऐकूनसुद्धा आपल्याला फार बरं वाटतं, नाही का? तर अशाच एका सफरीवरती आज आपण जाणार आहोत। तुम्ही तयार असालच, एक गाणं ऐकूया आणि त्याच्यानंतर आपण कुठे सफर करणार आहोत ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। ऐकत रहा FM गोल्ड, मी आहे ग्रीष्मा।

श्रोते हो, मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा आणि विठू माऊलीच्या आशीर्वाद घेऊन आता आपण आपला प्रवास सुरू करतो आहोत. तर आज आपण थंड हवेच्या ठिकाणी जाणार आहोत. तर हे थंड हवेचं ठिकाण हिमालयातलं आहे, बरं का? म्हणजे हिमालय म्हटलंच की आपल्या डोळ्यासमोर किती छान दृश्य उभं राहतं. आणि ज्यांनी कोणी हिमालयात गेले असतील किंवा त्याचं वर्णन ऐकून, त्याचं चित्रपटातलं कधीतरी चित्र बघून, या सगळ्यामधनं आपल्याला एक चित्र उभं राहतं डोळ्यासमोर. आणि प्रत्यक्ष जरी तुम्ही अनुभव घेतला असाल तर मग तर काय बघायलाच नको. इतकं छान वाटतं जेव्हा आपण हिमालय असा शब्द जरी उच्चारला तरी. तर ह्या हिमालयामध्येच आज आपण भटकंतीसाठी जाणार आहोत. तर हिमालयातलं एक मध्यम उंचीवरचं एक ठिकाण आहे आणि ते ठिकाण म्हणजे अगदी स्वर्गसुंदर असं म्हणता येईल असं आहे. त्याला चोपटा असं नाव आहे. म्हणजे चोपटा ह्या ठिकाणी आज आपण भटकंतीला जाणार आहोत आणि ते भारतातलं स्वित्झर्लंड म्हणण्यासारखं इथं

सुंदर आहे ते. तर इकडं जाताना ऋषिकेश हरिद्वारहून बद्रीनाथला जाताना रस्त्यावरती रुद्रप्रयाग लागतो आणि तिथे अलकनंदा आणि मंदाकिनी नदीचा संगम आहे आणि इथूनच जो रस्ता जातो तो बद्रीनाथला जातो. पुढे आपण कसे जाऊ किंवा काय काय आपल्याला निसर्ग सौंदर्य बघायला मिळणार आहे आजच्या ह्या प्रवासात, ऐकूया त्याआधी हे गाणं.

0: ऐकत रहा FM गोल्ड वर।
1: श्रोते हो, मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा। आणि आज आपण छान गारवा अनुभवण्यासाठी आज आपण भटकंती करायला चाललो आहोत हिमालयात। आणि हिमालयामध्ये आपण एक असं सुंदर ठिकाण बघणार आहोत की ज्याला भारताचं स्वित्झर्लंड म्हटलं जातं। तर हे ठिकाणाचं नाव काय आहे? तर ह्या ठिकाणाचं नाव आहे चोपटा। केदारनाथ बद्रीनाथला जोडणाऱ्या 50 किलोमीटरच्या ह्या रस्त्यावर चोपटा आहे। हा आतला रस्ता आजही देवदार, पाईन, ओक, रोडोडेंड्रॉनच्या वृक्षांनी भरलेला आहे। चोपटा हे साधारण 8,500 फूट उंचीवर असल्याने इकडे वर्षभर गारवा असतो। हिवाळ्यात इथे खूप बर्फ असतो। चोपटाला नितांत सुंदर बनवतं ती इथल्या डोंगरांवरती जी सुंदर हिरवळ असते त्याच्यामुळे, म्हणजे जेव्हा बर्फाच्या व्यतिरिक्त जिकडे जी काही थोडीफार हिरवळ आहे त्याच्याने ते फार सुंदर असं दृश्य दिसतं याचं वर्णन। आणि इथे काय काय आपल्याला निसर्ग सौंदर्य आणि निसर्ग संपत्ती इथे मिळते ह्याबद्दल आपण बोलणार आहोत। त्याआधी हे काही संदेश ऐकूया

0: ऐकत रहा एफएम गोल्ड वर।
1: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं। बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे। मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे। यावेळी तर बसूनच घेतो, जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका। पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सर पर्सनल लोन ऑफर आहे.
2: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
1: सर फ्री ट्रिप टू दुबई.
2: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू.
3: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
2: मग काय करू.
3: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
2: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील.
3: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. टीआरएआय डीएनडी ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.

मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा आणि आज आपण हिमालयाची सफर करतो आहोत. हिमालयातलं हे असं सुंदर ठिकाण चोपटा इथे आपण पोचलेलो आहोत आणि भारताचं स्वित्झर्लंड म्हटण्यासारखं हे ठिकाण इतकं सुंदर आहे. हे 8500 फुटांवर उंचीवर आहे आणि ह्या सुंदर ठिकाणी अजून आपल्याला जसं हिरवळ एक वैशिष्ट्य आहे किंवा त्याच्यामुळे ह्याचं सौंदर्य वाढतं असं मी मगाशी म्हटलं, त्याचप्रमाणे इकडे अजून काय आपल्याला बघायला मिळतं तर इकडे समृद्ध असं पक्षी सौंदर्य किंवा पक्षी विश्व आपण म्हणूया, ते सुंदर पक्ष्यांचं असं विश्व ह्या ठिकाणी आहे. आणि इथला जो राजा म्हणूया किंवा इथला मुख्य पक्षी कुठला तर मोनल. आता मोनल हे मुलीचं नाव नसून पक्षाचं नाव आहे आणि फार सुंदर असा तो दिसतो. तर तो मोरासारखा साधारण दिसणारा हा पक्षी आहे आणि आता मोर म्हटल्यावरतीच आपल्या चेहऱ्यावरती किती आनंद वाटायला लागतो आपल्याला किंवा मनातसुद्धा किती छान वाटतं किंवा मोर म्हटल्यावरती छान पाऊस पडतोय आणि तो नाचतोय ते दृश्य आपल्याला आठवतं किंवा प्रत्यक्ष जर का आपल्याला मोर बघायला मिळाला तर फारच भारी काहीतरी बघितल्यासारखं आपल्याला वाटतं. तसाच हा अतिशय सुंदर दिसणारा हिमालयातला हा पक्षी मोनल आहे आणि तो पण खूप सुंदर दिसतो. त्याचबरोबर अजून वेगवेगळे पक्षी इकडे आपल्याला बघायला मिळतात. हिमालयन ग्रिफॅन आहे, स्कारलेट पिंच आहे, हिल पॅट्रिज आहे, स्नो पिजन आहे, असे साधारण 200 प्रकारचे सुंदर पक्षी आपल्याला इकडे बघायला मिळतात. अजून आपल्याला बघण्यासारखं काय काय ह्या ठिकाणी आहे ह्या नंदनवनात आहे आपण बघूया या गाण्यानंतर.

श्रोत्याहो मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा आणि आज आपण हिमालयाच्या सफरीवर निघालो आहोत. आणि मी असं म्हटल्यावरती आता बऱ्याच श्रोत्यांचे मला फोन आले आणि ते म्हणाले की त्यांना हा जो गारवा आहे जो बोलण्यातनं त्याचं वर्णन करण्यातनं मिळतोय तो फार भारी वाटतो आणि मला पण तुम्हाला सांगताना खूप छान वाटतंय. माझ्यासमोरसुद्धा हिमालयाचं ते सुंदर असं स्वर्गीय दृश्य डोळ्यासमोर येत आहे त्यामुळे त्याच्यातच आपण आनंद मानूया आणि जर का तुम्हाला जमलं तर आपण नक्की त्या ठिकाणी भेटसुद्धा देऊ शकतो. तर हे जे पक्षी विश्व आहे ते उखीमठापासून ते चोपटा मंडल ह्यापर्यंतचं साधारण एक 50 किलोमीटरचं असा हा विस्तृत असा पट्टा म्हणा किंवा असा हा भाग आहे की जिकडे आपल्याला हे सुंदर असं पक्षी विश्व बघायला मिळतं. आणि पक्षीप्रेमींसाठी तर हे अगदी म्हणजे काय म्हणूया आपण अगदी स्वर्गीय सुख असल्यासारखंच आहे कारण म्हटलं तसं 200 पेक्षा जास्त पक्षी तिथे आपल्याला बघायला मिळतात वेगवेगळ्या

प्रकारचे असे पक्षी तिकडचे हिमालयातले. तर त्यामुळे तिथे जे पक्षी प्रेमी आहेत त्या लोकांसाठी अगदीच फार छान असं ते ठिकाण आहे. आणि वेगवेगळ्या जे निसर्ग आणि जैवविविधतेचं संवर्धन करणाऱ्या ज्या संस्था तिकडे येतात त्यांनी पक्षी निरीक्षणाचं स्थळ म्हणून तिथे चोपटाला घोषित केलेलं आहे. आणि चोपटाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे पंचकेदारनाथमधल्या तुंगनाथाचा हा पायथा आहे. इथूनच तुंगनाथाला जाणारी पायवाट सुरू होते. आणि तसा हा खूप जास्त कठीण असा ट्रेक नाही आहे. साधारण एक मध्यम प्रकारचा हा ट्रेक आहे तिकडे. आणि साधा थोडंसं चढण आहे आणि 4 किलोमीटरचा हा ट्रेक आहे. म्हणजे आपण जर का एकदम ट्रेकर्स हायकर्स नसू तर साधारण आपल्याला खूप कठीण नाही तरी अगदी सोपा पण हा ट्रेक नाही आहे. पण जाता येऊ शकतं जर का तिथपर्यंत आपण पोचलो आहोत तर. आणि सर्वसाधारण आपल्यासारखे जे लोक आहेत म्हणजे आपल्यासारखे म्हणजे ज्यांना खूप सवय नाही आहे चढण्याची किंवा त्यांची नेहमीचं प्रॅक्टिस नाही आहे किंवा दरवर्षी ट्रेकला जातात असं नाही आहे. कारण अशा ठिकाणी जेव्हा आपण हिमालयामध्ये जातो त्यावेळेला आपल्याला बऱ्याच गोष्टींचा सराव करावा लागतो. चालण्याचा सराव करावा लागतो किंवा त्या हवेशी आपल्याला तिकडचं जे हवामान असतं त्याच्याशी आपल्याला जुळवून घ्यावं लागतं. त्याच्यामुळे जर का आपल्याला खूप थंडी वाजत असेल तर आपण काय करायचं किंवा तिथे बर्फामध्ये आपण कसं राहायचं ह्या सगळ्या छोट्या छोट्या पण खूप जास्त महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या आपण तिथे जाताना लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे आपल्यासारखे लोक जे आपण वरचेवर ट्रेकिंगला जात नसू किंवा थंड हवेच्या ठिकाणी वरचेवर आपण जात नसू तर अशा आपल्या माणसांकरता आपल्या लोकांकरता हे देवळापर्यंत पायी जायला साधारण 2-2.5 तास लागतात. प्रत्येकाची चाल थोडी अधिक कमी किंवा फास्ट किंवा स्लो अशी असते त्यामुळे त्याप्रमाणे आपल्याला तिथे जायला लागतं. त्यामुळे असं हे सुंदर ठिकाण मला असं वाटतंय की आपण नक्की एकदा तरी भेट द्यायला पाहिजे. पुढे अजून काय काय आपल्याला बघायचं आहे ते ऐकूया. त्याआधी हे संदेश ऐकूया. ऐकत रहा FM गोल्ड.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार. पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवलेत तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्यघर .gov.in वर.

ऐकत रहा FM गोल्डवर। श्रोते हो, मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा, आणि आज आपण थंडगार अशा हिमालयात आलेलो आहोत। ह्या आजूबाजूला जी उष्णता आपल्याला जाणवते, जी गर्मी आपल्याला जाणवते, त्याच्यापासून थोडा काळ का होईना आपण ह्या छान अशा थंडगार प्रदेशात ठिकाणी आपण गेलेलो आहोत, आणि त्याच्यामुळे ऐकून का होईना ही सफर जी आपण करतोय त्याच्यामुळे आपल्या मनाला फार बरं वाटतंय मला सांग।

ही खूप छान वाटतं आणि तुम्हाला ऐकताना पण छान वाटतच असेल. तर आपण आता इथे गेल्यावर डोंगरावर, इथे चंद्रनाथ डोंगरावरचं तुंगनाथाचं हे जे प्राचीन मंदिर आहे ते जवळजवळ 1200 फूट उंचीवर आहे. भगवान शिवशंकराचं जगातलं सगळ्यात उंच जागी वसलेलं असं हे मंदिर आहे. आणि पंचकेदाराची यात्रा आणि 5 देवळं याबद्दल अनेक गूढकथा इथे सांगितल्या जातात. जेव्हा एखादं मंदिर, एखादं ठिकाण इतक्या उंचावर आहे म्हटल्यावरती आपल्याला ते त्याचा विचार करून किंवा त्याचं चित्र कसं असेल हे ह्याचा विचार करून पण किती छान वाटतं. म्हणजे तसंही कुठल्याही देवस्थानात आपण गेल्यावरती आपलं मन शांत होतं ही भावना आहेच, पण आजूबाजूचा निसर्ग जर का इतका छान असेल. बऱ्याचदा काय होतं, मंदिराच्या आजूबाजूला रस्ते, वाहतूक ह्या सगळ्या गोष्टींमुळे आवाज असू शकतो, पण अशा ठिकाणी जेव्हा आपण जातो, जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात डोंगर दऱ्यांमध्ये जेव्हा असं मंदिर असतं, तेव्हा आजूबाजूचा जो वाऱ्याचा आवाज असेल किंवा पक्ष्यांचा आवाज असेल ह्या हाच फक्त तिकडे आपल्याला आवाज ऐकू येतो. कारण तिकडे लोकंसुद्धा किंवा माणसंसुद्धा फार कमी जातात जेव्हा एवढं उंच ठिकाण असतं, आणि त्याच्यामुळे आपल्याला ती म्हटलं तर शांतता आणि म्हटलं तर निसर्गातला जो आवाज आपल्याला ऐकू येऊ शकतो तो आवाज, किंवा पानं जेव्हा वाऱ्यामुळे सळसळतात तर त्याचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, वाऱ्याचा आवाज, हेच फक्त आवाज आपल्याला ऐकू येतात. त्यामुळे ते इतकं सुंदर आणि इतकं मन शांत करणारं असं ते ठिकाण वाटू लागतं. पुढे अजून काय काय गोष्टी आहेत ह्या हिमालयाच्या सानिध्यात आपण जेव्हा जातोय तेव्हा, तर ह्या चोपटा ह्या ठिकाणी आल्यावरती अजून आपल्याला काय काय बघायला मिळतं त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी ऐकूया हे गाणं.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

दिशा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदे विषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता।

श्रोतेहो मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आज आपण हिमालयात भटकंती करायला आलेलो आहोत. चोपटा या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि सुंदर असं हे ठिकाण आहे ज्याला भारताचं नंदनवन किंवा स्वित्झर्लंड असं म्हणू शकतो, इतकं हे सुंदर ठिकाण आहे. आणि इथे ह्या ठिकाणावरती मंदिराच्या ह्या वरच्या बाजूला 1.5 साधारण किलोमीटरवरती चंद्रशिला हे स्थान आहे. आणि इथे इथली जी उंची आहे ती 13,000 फुटांपेक्षा जास्त आहे आणि म्हणूनच हा टप्पा मात्र खूप उंचीवरचा आणि खड्या किंवा चढणीचा असा हा टप्पा आहे. आणि आपल्याला तिथे पोचायला 1 तासापेक्षा जास्त वेळ लागतो. म्हणजे खरं तर 1.5 किलोमीटर म्हटल्यावरती फार आपल्याला वाटत नाही, किंवा बऱ्याचदा असं होतं जेव्हा आपण डोंगरदऱ्यांमध्ये किलोमीटर मोजतो ना तेव्हा त्याचा अंदाज आपला थोडासा चुकतो. कारण आपण जेव्हा सपाट रस्त्यांवरती आपण शहरातल्या ठिकाणी जेव्हा चालत असतो त्यावेळेला ते जे अंतर किलोमीटरचं आहे ते आपण पटकन पोचतो. म्हणजे चालत असेल किंवा गाडीनी असेल आपण पटकन पोचतो, पण तेच अंतर जेव्हा आपण डोंगरदऱ्यात फिरायला लागतो ते जी वळणावळणाचे जे घाटाचे रस्ते असतात तिथे मात्र त्याला वेळ लागतो. कारण स्पीड गाडीचा कमी होतो किंवा आपण चालत जरी जात असू तरीसुद्धा आपल्याला थोडासा दम लागू शकतो त्या ठिकाणी. कारण थोडं आपण वरच्या हाय अल्टिट्यूडला आलेलो असतो किंवा तो थोडं चढण असतं आणि एवढं चढण आपल्याला चढण्याची नेहमीची सवय नसते, त्यामुळे रस्ता जरी कमी अंतराचा असला किंवा कमी किलोमीटर असलं तरीसुद्धा तो पोचायला पार करायला आपल्याला तिकडे वेळ लागतो. आणि असंच हे चढण तिथेसुद्धा आहे. आणि इथल्या कड्यावर एक छोटंसं देऊळ आहे आणि तिथे एक मोठी शिळासुद्धा आहे. आणि तिथे त्या शिळेला रावण शिळा असं म्हणतात. आणि पुढे अजून आपण तिथे काय काय बघणार आहोत हे अगदी थोडक्यात मी तुम्हाला आता सांगणार आहे, कारण आपला कार्यक्रम आता जसा जसा पुढे जातोय तसं जसं कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. पण तरीसुद्धा काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे, त्याआधी ऐकूया हे गाणं.

0: ऐकत रहा FM गोल्डवर।
1: श्रोतेहो, मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण रेश्मा। आपण हिमालयाची सफर करतो आहोत आणि ऐकूनच आपल्याला खूप गार बरं वाटतंय। तर आपण पुढे चंद्रशिलाबद्दल मी तुम्हाला सांगत होते, तर चंद्रशिला आहे सगळ्यांना एक आकर्षणाची अशी गोष्ट किंवा ठिकाण वाटतं। इथून नंदादेवी, त्रिशूल, गौरी पर्वत, बंदरपूंच, केदारनाथ, चौखंबा आणि नीलकंठ या हिमच्छादित अशा शिखरांचा असा एक सुंदर मोठा विराट असा देखावा आपल्याला तिकडनं बघायला मिळतो। आणि म्हणूनच बरेच प्रवासी पहाटे 2 वाजता चोपट्याहून चालायला सुरुवात करतात आणि सूर्योदयाच्या वेळेला चंद्रशिलेला तिकडे पोचतात। इथून दिसणाऱ्या सूर्योदयाचं दिव्य दर्शन त्यांना बघायला फार आवडतं आणि ते अगदी बघण्यासारखं असतं। पहाटेच्या वेळेला दूरवरती पसरलेले हे ढग असतात आणि त्याच्या मागनं अशी ही शिखरं आपल्याला दिसत असतात डोंगरांची, आणि असं वाटायला लागतं की आपण जणू आकाशातच किंवा स्वर्गातच आहोत की काय, कारण अशी दृश्यं आपल्याला फार कमी वेळा बघायला मिळतात किंवा एवढ्या उंचीवर गेलो तरच आपल्याला अशी दृश्यं दिसू शकतात। आणि वर्षाच्या कुठल्याही दिवशी इथे पहाटेच्या वेळेला खूप वारा असतो आणि वातावरण प्रचंड थंड असतं, त्यामुळे असं हे अतिशय थंड हवेचं ठिकाण चोपटा जणू काही भारताचं स्वित्झर्लंड आणि आपल्याला गेलो तर नंदनवन वाटेल इतकं सुंदर असं हिमालयातलं हे ठिकाण जर का आपल्याला जमलं तर आपण नक्की तिकडे जाऊन एकदा अनुभव प्रत्यक्ष घेऊ शकता। आणि श्रोते हो, इथे भारतातल्या आत्ता ह्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रात किंवा इतर बऱ्याच ठिकाणी खूप ऊन आहे आणि उन्हापासून आपण आपला बचाव करायला पाहिजे, त्याच्यामुळे शरीरात आपण पुरेसं पाणी ठेवायला पाहिजे। तहान लागली नसली तरीसुद्धा शक्य तितकं पुरेसं पाणी आपण प्यायला पाहिजे किंवा प्रवास करताना पिण्याचं पाणी सोबत ठेवायला पाहिजे। ORS वापरलं पाहिजे, लिंबू पाणी असेल, ताक, लस्सी, फळांचे रस ह्यासारखे घरगुती पेयसुद्धा आपण घ्यायला पाहिजे। त्याचप्रमाणे आपण शरीरसुद्धा आपण झाकून ठेवायला पाहिजे, म्हणजे ह्या उन्हापासून आपला थोडासा बचाव होईल, सैल आणि हलक्या रंगाचे सुती कपडे आपण वापरले पाहिजेत। उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, कॅप, टॉवेल किंवा पारंपरिक डोक्यावरचे जे संरक्षण आपण वापरायला पाहिजे, उन्हात बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरले पाहिजे। आपण सतर्क राहिलं पाहिजे, रेडिओ, TV, वर्तमानपत्र हे वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, बघितलं पाहिजे आणि स्थानिक हवामानाच्या बातम्यासुद्धा आपण जाणून घेतल्या पाहिजेत।

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार श्रोतेहो, 100.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड प्रसारण सेवा कार्यक्रम सुरू झाला आहे युवा तरंग। आणि हा कार्यक्रम घेऊन आले आहे मी तुमची मैत्रीण ग्रीष्मा बेहरे। श्रोतेहो, युवा तरंग कार्यक्रमामध्ये आपण युवा मित्र मैत्रिणींची गप्पा मारतो किंवा त्यांच्याविषयी आपण जाणून घेतो किंवा त्यांच्या विश्वात आपण डोकावून बघतो की नक्की काय काय चाललंय, त्यांना काय काय घालायला आवडतं, काय काय ट्रेंड आहे त्यांचा, कपडे कुठले आवडतात, गॅजेट्स काय वापरतात, या सगळ्याविषयी आपण बोलत असतो या युवा तरंग कार्यक्रमात। तर आज आपण नेमकं काय करणार आहोत याची उत्सुकता तुमच्या मनात असेल, छान गाणी ऐकूया, गाण्यांनी सुरुवात करूया आपल्या कार्यक्रमाची आणि त्याच्यानंतर आपण विषयाकडे वळूया। ऐकत रहा FM गोल्ड, मी आहे ग्रीष्मा।

0: ऐकत रहा FM गोल्ड वर।
1: श्रोते हो, बाहेर इतका उन्हाळा आहे आणि उष्माघाताने आपल्याला त्राससुद्धा होऊ शकतो, त्यामुळे काय गोष्टी करायला नकोत तर दुपारी 12 ते 3 ह्या वेळात आपण उन्हात जाणं टाळायला हवं। दुपारच्या वेळामध्ये जड कामं आपण करायला नकोत। गर्दीच्या वेळेला हवेशीर नसलेल्या ठिकाणी आपण जायला नको। किंवा चहा कॉफी किंवा जास्त साखर असलेले शीतपेय आपण टाळलं पाहिजे। जास्त प्रथिनं असलेले किंवा शिळं अन्न आपण टाळायला पाहिजे, खायला नको। आणि मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात सोडून देऊ नका। तर काही गोष्टी आपण खरंच पाळल्या पाहिजेत, ह्या पाळल्या आणि काही गोष्टी ज्या करायला हव्यात त्या केल्या तर आपल्याला हा जो उन्हाळा आहे तो नक्कीच सुसह्य होईल।

0: ऐकत रहा FM गोल्ड वर।
1: श्रोतेहो, युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा। आणि आज आपण युवा तरंगमध्ये काय करणार आहोत, कशाविषयी बोलणार आहोत याची उत्सुकता तुमच्या मनात असेल। श्रोतेहो, काही काळ पूर्वी, काही वर्षांपूर्वी असं होतं की आपण काहीतरी 10वी झाल्यावरती, आपण 11वी 12वी करायची आणि त्याच्यानंतर आपण पुढे काय करायचं हा एक मोठा प्रश्न सगळ्यांना असायचा। पण तो प्रश्न इतकाही मोठा नव्हता, कारण त्यावेळेला पर्याय आपल्याकडे कमी होते। सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स हे तीन पर्याय होते आणि मग त्याच्यात थोड्या थोड्याशा पुढे जाऊन शाखा वेगवेगळ्या होत्या आणि त्याप्रमाणे आपण आपलं करिअर चूज करायचं होतं, निवडायचं होतं आणि आपण ते केलं। पण आता काळ इतक्या झपाट्याने बदलला आहे की जे 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी पास आउट झालेली मुलं होती त्यांना जे असलेले करिअर ऑप्शन्स होते आणि आता जे पास आउट झालेली मुलं आहेत त्यांना जे असलेले करिअर ऑप्शन्स आहेत ते खूप जास्त वाढलेले आहेत किंवा खूप जास्त आपल्याला फरक दिसून येतो। तर ह्याचमुळे की तंत्रज्ञान बदलत जातं आणि त्याच्यामुळे आपले पर्यायसुद्धा वेगवेगळे बदलत जातात, त्याच्या गरजा वाढू लागतात, त्यामुळे पर्यायसुद्धा आपल्याला दिसायला लागतात वेगवेगळे, जास्त पर्याय दिसायला लागतात। तर आता ह्या तरुण मुलांकरता करिअरचे ऑप्शन्स कुठले कुठले आहेत आणि करिअर करताना, आता 10वी 12वीच्या परीक्षा संपून रिझल्ट लागले आणि आता त्यांचं नव्याने पुढचं पाऊल किंवा पुढचं करिअर सुरू होणार आहे।

त्याच्यामुळे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असतो की आता आपण काय घ्यावं, आणि काही जणांचं हे ठरलेलं सुद्धा असतं की मला हेच करायचं आहे, आणि त्यांना ते मिळतं सुद्धा, त्यांना मार्कही चांगले मिळालेले असतात, किंवा त्यांना जे मिळायला हवं असतं, जे हवं असतं त्यांना, जे क्षेत्र त्या क्षेत्राला लागतील एवढे मार्क त्यांनी नक्कीच मिळवलेले असतात. तर अशा लोकांचं किंवा अशा मुलांचं तर ठरलेलं असतं आणि त्यांचं मिळतं, पण ज्यांना ज्यांचं ठरलेलं नाही आहे किंवा थोडीशी त्यांना शंका आहे की आपण हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल, अशी जी मनात शंका आहे, तर त्याच्यासाठी जे करिअर ऑप्शन्स आहेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. अर्थातच एक छान गाणी आपण ऐकणार आहोत आपल्याबरोबर, आणि त्याच्यानंतर काय काय वेगवेगळे नवीन करिअर ऑप्शन्स आहेत, म्हणजे जुने जे आपण आधीपासूनचे जे माहिती असलेले आहेत ते तर आहेतच ऑप्शन्स, पण त्याच्या पलीकडे जाऊन अजून काय काय आपण बघता येईल किंवा करता येईल याविषयी मी बोलणार आहे आजच्या कार्यक्रमात. ऐकत रहा FM गोल्ड, मी आहे ग्रीष्मा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
2: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.

0: ऐकत रहा FM गोल्ड वर।
1: श्रोते हो, जग जसं जसं पुढे चाललंय तसं तसं आपल्याला जे करिअरचे पर्याय आहेत ते जास्त जास्त उपलब्ध झालेले आहेत। म्हणजे बघा, कम्प्युटर शोध लागून जेव्हा कम्प्युटर वापरायला लागलो त्याच्यामुळे इतके जास्त त्याचे हार्डवेअर सॉफ्टवेअर, त्याच्यानंतर इतके त्याच्या आतमधले सुद्धा इतके प्रकार आहेत की ज्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट वाढली आणि लोकांना करिअरसाठीचे ऑप्शन्स वाढायला लागले। त्याचप्रमाणे कम्प्युटर सायन्स आहे, मेकॅनिकल डेटा सायन्स आहे, AI आहे। सध्या AIची तर इतकी चलती आहे की AIचा कोर्स शाळेपासून सुद्धा काही काही ठिकाणी इंट्रोड्यूस केला जातो की कसं असतं, काय करायचं असतं, काय नाही केलं पाहिजे। तर ह्या गोष्टी म्हणजे आता विचार करा, जेव्हा आपण लहान होतो किंवा आपल्या आधीच्या पिढीतली लोकं जेव्हा लहान होती

हा कम्प्युटर नव्हता किंवा घराघरात नव्हतो. मग काही काळानंतर एक 20-25 वर्षापूर्वी जेव्हा मुलं जी शाळेत होती त्या मुलांना कम्प्युटर हे घरीसुद्धा दिसायला लागले होते, येऊ लागले होते आणि शाळेमध्येसुद्धा होते. आणि शाळेमध्ये तो एक वेगळा विषय होता की कम्प्युटरमध्ये आपल्याला काय काय गोष्टी करता येणार आहेत किंवा कम्प्युटर कसा ऑपरेट करायचा किंवा कसा ठेवायचा. तेव्हा शाळेत असताना मला आठवत आहे की सगळ्यांना फार आश्चर्य आणि फार असं छान असं वाटायचं तो कम्प्युटरचा पिरियड असल्यावरती. कारण आश्चर्य अशासाठी की घरी प्रत्येकाच्याच तेव्हा होतं असं नाही, येऊ लागले होते घराघरामध्ये पण अगदी सगळ्यांच्याचकडे तेव्हा कम्प्युटर होते असं नाही. त्याच्यामुळे वापरायला मिळतो तो आपल्याला शाळेमध्ये मिळतो, मग त्याच्यामध्ये सुद्धा दोघा दोघांची जोडी असायची आणि मग त्या जोडीने मिळून तो एक कम्प्युटर ऑपरेट करायचा. मग सर किंवा टीचर येऊन काय काय ते प्रोग्राम सांगायचे की असं करायचं तसं करायचं. मग सुरुवातीला थोडी भीती वाटायची की बापरे आपण हे बटन दाबलं तर काय होईल, हे आपल्याला येईल का जमेल का, अशी काही महिने किंवा काही दिवस सुरुवातीचे भीती वाटायची. आणि त्याच्यानंतर मात्र सगळ्यांचा हात सरावला होता आणि मग तो छान प्रकारे कम्प्युटर वापरायला लागले. वर्षभरामध्ये जवळजवळ प्रत्येकाच्या घरात येऊ लागला होता कम्प्युटर. त्याच्यामुळे तो एक कॉन्फिडन्स आला होता की आपण छानपणे वापरू शकतो. पण बघा पिढ्यांमध्ये कसा फरक पडत जातो. हेच आत्ताच्या पिढीतली जी लहान मुलं आहेत त्यांना तर त्यांच्या जन्मापासूनच त्यांच्या हातामध्ये लॅपटॉप आहे, कम्प्युटर आहे, मोबाईल आहे. त्याच्यामुळे त्यांना हे तंत्रज्ञान शिकायला फार वेळ लागत नाही. किंवा बऱ्याचदा असं आपल्याला दिसतं की आजी आजोबांना थोडंसं अडखळत अडखळत ते वापरतात, थोडं भीतभीत ते वापरत असतात. पण नातवंड येतात आणि ते हातातनं घेतात आणि भर ऑपरेट करून त्यांना हवं ते काढून देतात. आणि मग आजी आजोबांना फार आश्चर्य आणि छान आनंद वाटतो की कसं हे छोटी मुलं पटापट करतात आणि आम्हाला मात्र येत नाही. पण हे काळामुळेच आपण शिकत जातो. त्या त्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला उपलब्ध असतात त्या गोष्टी आपण पटकन शिकायला लागतो. त्यातलाच हा एक प्रकार आहे. त्याप्रकारे अजून कुठले कुठले पर्याय आहेत तर मास मीडियामध्ये जर्नालिझम आहे, ॲनिमेशन आहे, फॅशन डिझायनिंग आहे, फिल्म मेकिंग आहे, असे बरेच पर्याय आपल्याला बघायला मिळतात. त्याचप्रमाणे फॉरेन्सिक सायन्स आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, मर्चंट नेव्ही आहे. यातल्या काही आपण करिअर ऑप्शन्सविषयी आज बोलणार आहोत आजच्या कार्यक्रमात. ऐकूया त्याआधी हे गाणं.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: ऐकत रहा FM गोल्ड वर.
1: श्रोते हो, युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आज आपण वेगवेगळे करिअर ऑप्शन्स विषयी बोलतो आहोत. तर त्यातलंच एक वेगळं असं करिअर ऑप्शन म्हणजे फॉरेन्सिक सायन्स, म्हणजे न्यायवैद्यशास्त्र. आणि हे विज्ञान आणि कायद्याचं एक छान असं मिश्रण असलेलं हे क्षेत्र आहे, जिथे गुन्हे अन्वेषणात वैज्ञानिक पुराव्यांचं विश्लेषण करून गुन्हेगाराला शिक्षा मिळवून देण्यात ह्या क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्वाची असते. आणि अर्थातच हे करिअर आव्हानात्मक आहे. तर ह्याच्या वेगवेगळ्या शाखा आहेत, त्या कोणकोणत्या शाखा आहेत? तर फॉरेन्सिक सायंटिस्ट आहेत, म्हणजे गुन्ह्याच्या ठिकाणी जाऊन पुरावे गोळा करणं आणि प्रयोगशाळेत त्याचं विश्लेषण करणं. त्याचप्रमाणे सायबर फॉरेन्सिक तज्ज्ञ हे पण एक क्षेत्र आहे, जिकडे हॅकिंग, सायबर फसवणूक आणि डिजिटल पुराव्यांचा शोध घेतला जातो. त्याचप्रमाणे डॉक्युमेंट एक्झामिनर किंवा दस्तावेज परीक्षक म्हणून सुद्धा आपण, त्याची एक ब्रांच आहे, तिथे सुद्धा आपण करिअरचा एक ऑप्शन आहे की बनावट सह्या, फसव्या नोटा आणि कागदपत्रांची तपासणी तिकडे केली जाते. त्याचप्रमाणे फॉरेन्सिक मानसशास्त्रज्ञ म्हणून सुद्धा काम करता येतं, जिकडे गुन्हेगाराची मानसिकता समजून घेणं आणि गुन्ह्याची पार्श्वभूमी तपासणं हा त्याचा मुख्य, त्याचा कामाचा भाग आहे किंवा हे त्याचं काम आहे. आणि असा एक इंटरेस्टिंग असा हा फॉरेन्सिक सायन्स आहे की जिकडे अशा लोकांना एक वेगळं काहीतरी करिअर करू पाहत असतील ह्या सगळ्या गोष्टींची. काही जणांना बघा थोडंसं थ्रिलर किंवा सस्पेन्स ह्या गोष्टीची थोडी आवड असते किंवा अशी पुस्तकं वाचायला आवडत असतात. तर ह्यांच्यासाठी प्रत्यक्ष जर का ह्यांना काम करता आलं ह्या क्षेत्रामध्ये तर ते त्यांना फार आवडतं. कारण कुठलंही क्षेत्र जेव्हा आपण स्वतःला आवडणाऱ्या क्षेत्रात काम करत असतो तेव्हा ते आपल्याला काम वाटत नाही किंवा त्याचा ताण फारसा जाणवत नाही, जरी असला तरी ते आपण मनापासून अगदी 100% देऊन करतो. त्यामुळे जर का वेगळा काही असा ऑप्शन तुम्हाला जर का आवडत असेल किंवा असं हॉरर सस्पेन्स तुम्हाला आवडत असेल तर हा त्यातलं एक क्षेत्र आपण धरायला हरकत नाही. अजून काय काय क्षेत्र आहेत त्याचा आपण विचार करणार आहोत, त्याच्याविषयी आपण गप्पा मारणार आहोत. आधी ऐकूया हे गाणं.

श्रोतेहो, युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आज आपण वेगवेगळे जे करिअरचे पर्याय आहेत त्याच्याविषयी बोलतो आहोत. आणि असाच एक इंटरेस्टिंग असं करिअरचं क्षेत्र जिथे काही लोक आपल्याला आपण ऐकतो की ते लोक आता त्या क्षेत्रामध्ये आहे, तर नवीन मंडळी किंवा तरुण मंडळी ह्या क्षेत्रामध्ये जायला फार उत्सुक असतात किंवा ते जातात. आणि ते क्षेत्र म्हणजे ॲनिमेशनचं क्षेत्र. ॲनिमेशन क्षेत्रात जे करिअर करू पाहतात त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे, कारण ज्यांना चित्रपट बघणे किंवा चित्रपटाचं विश्लेषण करणे, म्युझिक, स्टोरी, त्याच्यामागची गोष्ट, ह्या सगळ्या स्क्रीन प्ले, ह्या सगळ्याची ज्यांना आवड असेल किंवा ज्यांनी कधी आधी काम केलं असेल किंवा त्यांचे स्किलसेट्स असतील, तर त्यांना हा एक छान असा पर्याय आहे की ज्याच्यामध्ये चित्रपट, जाहिराती, गेमिंग आणि वेबसिरीजमध्ये ॲनिमेशनची मागणी खूप वाढताना दिसते आहे. आणि त्याच्यामुळे खरं सांगायचं तर ॲनिमेशन बघण्याकरता लहान मुलं जी आहेत, अगदी शाळेतल्या वयाची मुलंसुद्धा, त्यांना फार एक क्रेज म्हणता येईल असं आहे की कुठलीही गोष्ट त्यांना ॲनिमेशनच्याद्वारे जर का त्यांनी बघितली तर त्यांना ती आवडते, भावते. आणि ॲनिमेशनमुळे अजून एक महत्त्वाचा इथे मुद्दा मला सांगावासा वाटतो की ॲनिमेशन हे खूप वेळा सध्या तरी जॅपनीज ॲनिमेशन आपल्या इकडे बघितलं जातं किंवा बघायला मिळतं. आणि लहान मुलं त्या जॅपनीज ॲनिमेशन्सवरती जे काय काय म्हणजे आपण कार्टून म्हणूया ते दिसतं, बघायला आवडतं मुलांना. आणि त्याचे जे जॅपनीज भाषा आहे त्यामुळे सुद्धा शिकण्याची मागणी ह्या वयोगटातल्या मुलांची वाढलेली दिसते, कारण ते जे काही दृश्य आहे ते सगळं जॅपनीजमध्ये असल्यामुळे किंवा त्यांचं जे डायलॉग्स आहेत ते जॅपनीजमध्ये असल्यामुळे यांना ती उत्सुकता असते की खालती जरी सबटायटल्स इंग्लिशमध्ये येत असले तरीसुद्धा ती भाषा जाणून घेण्यामध्ये ह्या मुलांना ह्या ॲनिमेशनमुळे इंटरेस्ट निर्माण झालेला खूप बघायला मिळतो. त्याच्यामुळे त्याबरोबर जपानी भाषा हे सुद्धा एक करिअर, नवीन असं नाही पण त्यामुळे त्याला जोम आला आहे किंवा त्यामुळे ते पुढे गेलेलं आहे मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये त्याची उत्सुकता वाढलेली आहे किंवा ती शिकण्याची जी ओढ आहे ती जास्त वाढलेली आहे ते ह्या ॲनिमेशनमुळे. तर ॲनिमेशनमध्ये काय काय बघता येतं, तर कॅरेक्टरला हालचाली देऊन जिवंत करणं, टू डी, थ्री डी ॲनिमेशन्स असे असतात, तेव्हा पात्र किंवा वस्तूंचा थ्री डी आकार किंवा मॉडेल तयार करणं किंवा VFX साठी स्पेशल इफेक्ट्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्स तयार करणं ह्या गोष्टीसुद्धा आहेत, किंवा कथेनुसार पात्रांचं आणि वातावरणाचं चित्र किंवा स्केच जे आहे ते रेखाटायचं. आणि मग कोणकोण या क्षेत्रात करिअर करू शकता, तर कोणत्याही शाखेतून विज्ञान, वाणिज्य किंवा कला ह्या शाखेतनं 12वी उत्तीर्ण झालेले आणि चित्रकला, ड्रॉइंग, कल्पनाशक्ती चांगली असणारे, कारण हे एक क्रिएटिव्ह फील्ड आहे आणि ह्या क्रिएटिव्ह फील्डमध्ये आपलं क्रिएटिव्हिटी आपली किती आहे हे जास्त, कल्पनाशक्ती आपली किती चांगली आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. कारण आपण जर का तशी कल्पना केली की एकदम वेगळंच काहीतरी विश्व उभं करायचं आहे ह्या ॲनिमेशनमध्ये, तर त्याच्यासाठीची ती क्रिएटिव्हिटी लागते, ती जर का आपल्याकडे असेल, चित्रकलेची आवड असेल, तर हे क्षेत्र तुमच्यासाठी नक्कीच आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: एकीकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार. पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते आणि हुकुम सिंग ही
2: पीएम सूर्य घर मोफत वीज

0: योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर.gov.in वर.
1: हर घर सूर्यघर.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे। विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे।
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था।
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे। इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे।
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आप की

श्रोतेहो, युवा तरंगच्या अगदी शेवटाकडे आपण आलेलो आहोत, पण तरीसुद्धा जाता जाता एक क्षेत्र तुम्हाला मी सांगणार आहे की डेटा सायन्स हे गणित, सांख्यिकी, संगणक विज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI ह्याचा मेळ घालून मोठ्या प्रमाणातील डेटा विश्लेषण करण्याचं हे क्षेत्र आहे आणि ह्याच्या मदतीने व्यावसायिक गुप्त माहिती शोधून काढता येते आणि भविष्यासाठी अचूक निर्णय घेता येतात. आता डेटा सायन्समध्ये आपल्याला जर का करिअर करायचं असेल तर कुठे कुठे विषय त्याच्यामध्ये असतात? तर प्रोग्रॅमिंग असतात किंवा मशीन लर्निंग असतं, सांख्यिकी आणि गणित त्याच्यामध्ये महत्त्वाचं असतं. तर ह्या क्षेत्रात तुम्हाला जर का आवड असेल, कम्प्युटरची आवड असेल किंवा मशीन लर्निंग, हार्डवेअर, सॉफ्टवेअर ह्या गोष्टी तुम्हाला जर का आवडत असतील, हे कुठले प्रोग्रॅम्स तुम्ही शिकत असाल किंवा शिकायला आवडत असतील, तर हे क्षेत्र नक्की तुमच्यासाठी आहे. क्षतेहो, खरं तर करिअरचे ऑप्शन इतके सारे आहेत की बोलता बोलता आपल्याला वेळ कमी पडू शकतो, कारण इतकं तंत्रज्ञान पुढे पुढे जात आहे. पण कार्यक्रम माझी वेळ आता संपत आलेली आहे, त्याच्यामुळे या कार्यक्रमात मी इथेच थांबते. याच्यानंतर पुढच्या कार्यक्रमात आपली भेट पुन्हा होणार आहे. ऐकत रहा FM गोल्ड. मी आहे ग्रीष्मा.

0: गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार श्रोतेहो, 100.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड प्रसारण सेवा कार्यक्रम सुरू झालेला आहे रंजक सफर, आणि हा कार्यक्रम घेऊन आले आहे मी तुमची मैत्रीण ग्रीष्मा बेहरे। श्रोतेहो, आज कार्यक्रमामध्ये आपण रंजक सफर कशाची करणार आहोत, तर आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाची अशा गोष्टीबाबतची ही सफर आहे। ही महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? आपल्यासाठी कुठलंही काम करताना, कुठलीही गोष्ट करताना आपण त्याचा उल्लेख बऱ्याचदा करतो आणि ती आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे। म्हणजे आम्हाला कार्यक्रम करताना, तुम्हाला कार्यक्रम ऐकताना किंवा इतर गोष्टी, इतर कामंही करताना सुद्धा ही महत्त्वाची गोष्ट आहे। मला वाटतं थोडासा अंदाज तुम्हाला आला असेल, आणि जरी नसेल तरी तुम्ही थोडासा विचार करा। एक गाणं ऐकूया आणि त्याच्यानंतर आजच्या ह्या आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाच्या अशा विषयाकडे आपण वळूया। ऐकत रहा FM गोल्ड।

श्रोतेहो, रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आज आपण आपल्या सगळ्यांसाठी असा महत्वाच्या गोष्टीची सफर आपण करतो आहोत असं मी तुम्हाला म्हटलं. तर ही महत्वाची गोष्ट नेमकी कुठली? तर वेळ. तुमच्या आमच्या सगळ्यांसाठीची महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ, आणि ज्यामुळे आपल्याला वेळ कळते ते महत्वाचं म्हणजे घड्याळ. आजकाल फक्त आपल्या हातावरचं ॲनलॉग क्लॉक न असता पण त्याला डिजिटल क्लॉकसुद्धा आपल्याकडे असतं. म्हणजे अगदी घड्याळ जरी आपण हातावर बांधत नसलो किंवा आपल्या खोलीमध्ये भिंतीवरती घड्याळ नसलं तरी आपल्या हातातला जो मोबाईल आहे त्याच्यावरती घड्याळ असतं आणि अचूक वेळ आपल्याला त्याच्यामुळे कळत असते. त्याच्यामुळे तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांसाठीच हे महत्त्वाचं असं घड्याळ की ज्यामुळे आपल्याला महत्त्वाची वेळ कळते. सकाळ झाली आहे, दुपार झाली आहे, ह्या वेळेला भेटायचं आहे, ह्या वेळेला एखादा कार्यक्रम ऐकायचा आहे, अशा अनेक गोष्टी असतात की ज्या वेळेवरती आपल्यावरती आपण वेळेवरती अवलंबून असतो. एखाद्या ऑफिसमध्ये जाताना सुद्धा ही ह्या वेळेची ही ट्रेन, म्हणजे मुंबईकरांना विशेष करून हे खूप महत्त्वाचे असते की ह्या वेळेची ही ट्रेन मी पकडतो आणि मी ऑफिसला जातो, किंवा ह्या वेळेलाच मला ट्रेन ही मिळते आणि मग त्यामुळे रिकामी असते त्यामुळे मला हीच बरी पडते, किंवा ह्या ट्रेनमध्ये माझे मित्रमैत्रिणी असतात वगैरे. अशा अनेक गोष्टी असतात की ज्याच्यामुळे आपण त्या वेळेवरती खूप जास्त अवलंबून असतो. पण वेळ जी ज्यामुळे आपल्याला कळते ती ते म्हणजे घड्याळ. आणि घड्याळाचा शोध कसा लागला किंवा घड्याळाची सफर आत्तापर्यंतची आपण त्याविषयी बोलणार आहोत. तर घड्याळाचा जो इतिहास आहे तो टप्प्याटप्प्याने आपल्याला शोध लागत गेलेला आहे. काही शोध असतात ते अचानक पटकन लागतात आणि काही टप्प्याटप्प्याने लागतात, तसाच हा शोध आहे. आणि हा 14व्या शतकात युरोपमध्ये पहिल्यांदा यांत्रिकी घड्याळाचा पाया रचला गेला. इसवी सन 1656 डच शास्त्रज्ञ क्रिस्टियन हायगेन्स यांनी ह्या लंबकावर, म्हणजे पेंड्युलमवर चालणारं जगातलं पहिलं अचूक असं घड्याळ त्यांनी बनवलं. घड्याळाचा इतिहास आणि काळ मोजण्याच्या पद्धती कशा विकसित झाल्या यासाठी तुम्ही डिटेल माहितीसुद्धा आपण घेऊ शकतो. पण आता कार्यक्रमात आपल्याला बरंच काही काही बोलायचं आहे ह्या घड्याळाविषयी. तर काय काय आधीपासूनची घड्याळाची वेगवेगळी कशी बदलत गेली, म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा नवीन बाजारात येते किंवा नवीन शोध लागतो त्यावेळेला ती गोष्ट अगदी प्रायमरी लेवलला असते आणि बेसिक लेवलला असते, आणि त्याच्यानंतर त्याच्यातनं अजून काय काय काय काय बदल होत जातात आणि मग आत्ता ज्या गोष्टी आपण वापरतो आहोत ते अगदी वेगळं असतं किंवा त्याचाच बेसचा आधार घेऊन काहीतरी त्याच्यात बदल झालेले असतात. तर घड्याळाचं नेमकं काय झालेलं आहे बघूया, पण त्याआधी ऐकूया हे गाणं.

ऐकत रहा FM गोल्ड वर। लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो। बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील। या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30। श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ॲपवरही।

दिशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

श्रोतेहो रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा आणि आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाची वेळ ह्या वेळ जी दाखवतं ते म्हणजे घड्याळ आणि या घड्याळाची सफर आज आपण करतो आहोत. तर अगदी पूर्वी घड्याळ ही कशी होती तर आपल्याला माहिती आहे. आपल्या भारतातसुद्धा काही ठिकाणी आपण ती घड्याळं तशा प्रकारची बघितलेली भिंतीवरती जे सन डायल ज्याला म्हणतात किंवा सूर्याची वेळ दाखवतं ज्याच्यामध्ये तर इजिप्त आणि मेसोपोटेमियामध्ये लोक सावलीचा आधारावरती ही वेळ ठरवत असत. तसंच भारतामध्ये सुद्धा आपण काही ठिकाणी असं बघितलेलं आहे की जे घड्याळ आहे आणि ते सूर्याची वेळ त्या काट्यावरती कशी पडते आणि ती सावली कशी कुठल्या डिरेक्शननी कुठल्या दिशेने पडते आणि ती दिशा किंवा सावली मोठी छोटी ह्या सगळ्यावरती कॅल्क्युलेशन करून त्याची गणना करून मग ठरवलं जातं की ती वेळ काय होती. तर आत्ता जेव्हा आपण आपल्या हातामध्ये जेव्हा अगदी डिजिटल घड्याळ आहे की जे अचूक वेळ दाखवतं त्यावेळेला आपल्याला हे खरंच आश्चर्य वाटतं की त्यावेळेला लोक कसं काय इतका अचूकपणे वेळ बघत असतील किंवा त्यांना वेळ समजत असेल किंवा हे कसं त्यांनी नवीन निर्माण केलं असेल की सूर्याच्या आधारावरती ही वेळ कशी काय आपण ठरवली असेल. तर हे ज्या जुन्या गोष्टी आपण बघतो जेव्हा हे शोध पुढे पुढे लागत जातात आणि तेव्हा आपण जेव्हा मागे आपल्या इतिहासात जाऊन डोकावतो तेव्हा आपल्या सगळ्यांनाच ही गोष्ट आश्चर्याची वाटते की हे कसं काय ह्यांनी केलं असेल, नाही का. तर असंच अजून एक दुसरं घड्याळ म्हणजे पाण्याचं घड्याळ किंवा वॉटर क्लॉक ज्याला म्हणतात. तर प्राचीन भारतात आणि इजिप्तमध्ये सुद्धा पाण्याचे जे थेंब असतात ते ठराविक गतीने त्या एका पात्रात पडतात आणि त्यामुळे त्या गतीच्या आधारावरती वेळ मोजली जात असे. असं हे एक वॉटर क्लॉक सुद्धा आहे. अजून कुठल्या प्रकारचं घड्याळ आपण वापरत होतो किंवा काही ठिकाणी देशांमध्ये वापरलं गेलं होतं पूर्वीच्या काळी याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. त्याआधी ऐकूया हे गाणं.

श्रोतेहो रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा आणि आपण घड्याळाची ही रंजक सफर बघतो आहोत की घड्याळ सुरुवातीला कसं होतं आणि आता कसं झालेलं आहे, आता इथपर्यंत पोचलेलं आहे. आपण सूर्यावर चालणारं घड्याळ किंवा पाण्यावर आधारित अशी वेळ ज्याच्यामुळे कळत होती अशा प्रकारचं घड्याळ आपण बघितलं. त्याच्यानंतर आहे पॉकेट वॉच. हे 1500 जर्मनीच्या पीटर हेनलेन यांनी पहिलं पोर्टेबल घड्याळ असं बनवलं होतं आणि त्यानंतर मनगटी घड्याळ किंवा व्रिस्ट वॉच ज्याला आपण म्हणतो ते 20व्या शतकाच्या सुरुवातीला लुई कार्टियर यांनी पहिलं मनगटी घड्याळाचा निर्माण केला किंवा निर्मिती केली होती. आणि घड्याळात आता तर घड्याळ असं आहे की पूर्वी असा काळ होता म्हणजे साधारण 15-17 वर्षापूर्वी जेव्हा मोबाईल प्रत्येकाच्या हातात नव्हता अशा ह्या काळामध्ये आपण हातावरचं मनगटावरचं घड्याळ आपल्याला खूप महत्त्वाचं होतं. म्हणजे आपल्या खोलीमध्ये किंवा ऑफिसच्या ठिकाणी सुद्धा मोठं घड्याळ भिंतीवरचं घड्याळ असायचं, पण त्याचबरोबर आपण येता जाता आपल्याला वेळ कळायला हवी म्हणून मनगटावरचं घड्याळ आपल्या प्रत्येकाच्या मनगटावर जवळजवळ असायचं आणि एक ठराविक टिपिकल प्रत्येकाची स्टाईल असायची मनगटांवरची घड्याळ बांधण्याची. काही जण उजव्या हातात बांधतात, काही जण डाव्या हातात बांधतात, पण त्यांची स्टाईल असते. काही पट्ट्याचं वापरतात, काही लूज वापरतात, पण ही स्टाईल नंतर नंतर जसा जसा मोबाईल यायला लागला तसा तसा तो मागे पडला. त्यानंतर अशी वेळ आली किंवा आता अशी वेळ आहे म्हणूया की काही जण मोबाईल असल्यामुळे घड्याळ वापरत नाहीत, पण अशी सुद्धा लोक आहेत की ज्यांना जरी मोबाईल असला तरी हातात घड्याळ लागतं. घड्याळ असल्याशिवाय नाहीतर हात चुकल्या चुकल्यासारखं वाटतं असं जे म्हणतो की वेळ बघायची तर ती घड्याळातली बघायची. म्हणजे हातात मोबाईल असेल, घरी असू तर मोबाईलमध्ये आपण वेळ बघतोच जी अचूक कळते, पण हे जी साधी आपली घड्याळं मनगटावरची असतात ती घड्याळं घालून वावरण्याची खूप जणांना सवय असते. आणि मग पूर्वीच्या काळी जेव्हा मोबाईल नव्हते त्यावेळेला एक अलार्म क्लॉक्ससुद्धा छोटीशी गजराची घड्याळंसुद्धा असायची आणि तीसुद्धा वेगवेगळ्या आकाराची छान तीसुद्धा मजा वाटायची. म्हणजे चित्रपटांमध्ये बघतानासुद्धा किंवा जेव्हा दाखवायचे की पहाट झाली आहे किंवा सकाळीचे 6 वाजलेत 7 वाजलेत आणि मग ती व्यक्ती उठते घड्याळाचा गजर बंद करून उठते, हा टिपिकल सकाळचा सीन दाखवायचे आणि तो बघताना ते घड्याळ इतकं छान वाटायचं आणि वाटायचं आपल्याकडे पण असं घड्याळ असायला हवं. पण त्याच्यानंतरचा काळ असा झाला की प्रत्येकाच्या घरी जेव्हा हे अलार्म क्लॉक असायची त्याच्यानंतर ती मागे पडली, ती बाजूला झाली आणि त्याच्यानंतर आपला हा मोबाईल आपल्या समोर आला आणि आता सध्या तरी मोबाईलचंच राज्य चालू आहे. आता बघूया हळूहळू अजून काय फरक पडतो ह्याच्यामध्ये. थोडक्यात सांगण्याचा मुद्दा की काहीही कुठल्याही माध्यमातून आपण वेळ बघत असो पण वेळ आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाची असते, कारण वेळेवरतीच आपलं जीवन आधारित आहे. त्यामुळे वेळ महत्त्वाची आपली आणि लोकांची सुद्धा, त्याच्यामुळे आपण वेळ पाळणं हे सुद्धा आपण लक्षात ठेवूया आणि पुढे कार्यक्रमात वळूया. एक मस्त गाणं ऐकूया

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सर पर्सनल लोन ऑफर आहे.
2: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
1: सर फ्री ट्रिप टू दुबई.
2: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू.
3: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
2: मग काय करू.
3: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर. बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
2: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील.
3: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही रिपोर्ट करणं आवश्यक आहे. टी आर ए आय डीएनडी ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

ऐकत रहा FM गोल्ड वर। श्रोतेहो, रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा। बाहेर उन्हाळा इतका जास्त वाढलेला आहे की काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे आणि काही गोष्टी आपल्याला जर का त्याचा त्रास होत असेल उन्हाळ्याचा, तर आपण काय काय त्रास ह्याच्यामुळे होऊ शकतो, तर उष्णतेमुळे त्वचेवरती पुरळ येऊ शकतं, सूज येऊ शकते, स्नायूंना गोळे येऊ शकतात, चक्कर येणं किंवा उष्णतेमुळे थकवा जाणवणं, उष्मघाताचे किंवा हीट स्ट्रोकसुद्धा आपल्याला जाणवू शकतात। तर ह्या सगळ्यापासून आपण थोडासा दूर राहायला पाहिजे, आपण स्वतःचं बचाव ह्या गोष्टीपासून केला पाहिजे आणि तब्येत आपली जर का बिघडली तर लगेचच सावलीत आपण जायला पाहिजे। आपण वाटेत चालत असताना जर का आपल्याला तब्येत बिघडली तर सावलीत जायला पाहिजे, पाणी प्यायला पाहिजे, शारीरिक हालचाल थांबवायला पाहिजे, शरीराचं तापमान आपण तपासायला पाहिजे। जर का आपल्याला गोळे येऊ लागले असतील तर ORS किंवा इलेक्ट्रोलाइटचं युक्त पाणी पेय असं प्यायलं पाहिजे। तर एका तासापेक्षा जास्त जर का हा वेळ आपल्याला त्रास जाणवत असेल तर मात्र आपण डॉक्टरांकडे जायला पाहिजे, त्यांचा सल्ला घ्यायला पाहिजे। श्रोतेहो, आता वेळ झालेली आहे प्रश्न मंजुषेची, ज्याची तुम्ही खूप खूप आतुरतेने वाट बघत आहात। मला श्रोत्यांचे फोन सुद्धा येतात, आज प्रश्न मंजुषा नाही आहे का? तर असं नाही आहे, आज प्रश्न मंजुषा आहे। आणि आता कार्यक्रमातला मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारणार आहे तो असा आहे, फिनलँड ची राजधानी काय आहे तुम्हाला सांगायचं आहे। प्रश्न पुन्हा एकदा, फिनलँडची राजधानी काय आहे तुम्हाला सांगायचं आहे। फोन नंबर्स तुम्हाला माहिती आहेत, 4515-4134 आणि 4515-4135 आणि 022 हा STD कोड आहे मुंबई बाहेरील श्रोत्यांकरता। त्यामुळे तुम्हाला जर का ह्याचं उत्तर येत असेल तर मग वाट कसली बघताय, पटापट फोन उचला आणि तुमचं उत्तर माझ्यापर्यंत पोचवा आणि ऐकत रहा FM गोल्ड।

0: ऐकत रहा FM गोल्ड वर।
1: श्रोतेहो, कार्यक्रमातला पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारला होता की फिनलँडची राजधानी काय आहे, तर ह्याचं योग्य उत्तर आहे हेलसिंकी। आणि आपल्याला ज्या श्रोत्यांनी उत्तरं दिली आहेत, सहभागी झाले आहेत या प्रश्नाकरता, त्या श्रोत्यांची मी नावं सांगते। दीपाली विचारे, शुभांगी कारेकर, नरेंद्र सामंत, स्मिता, अरुणा पटवर्धन, नीलम राणे, अरुण वेरेकर, प्रमोद राऊत, काशीनाथ क्रमवंत, माधुरी पोटे, शुभलक्ष्मी मस्तकार, अरुण सूर्यवंशी, मंगेश म्हात्रे। आणि फोन खरं तर येत आहेत अजूनही, पण आपल्याला आता कार्यक्रमात पुढे जायला हवं। कार्यक्रमातला पुढचा शेवटचा आणि दुसरा प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे की बोस्निया आणि हर्झगोविनिया ह्या देशात बोलल्या जाणाऱ्या अधिकृत भाषा कोणत्या आहेत, म्हणजे ऑफिशियल लँग्वेज ह्या देशाच्या कोणत्या आहेत ते सांगायचं आहे। बोस्निया आणि हर्झगोविनिया ह्या देशातल्या अधिकृत भाषा, बोलल्या जाणाऱ्या अधिकृत भाषा कोणत्या आहेत, म्हणजे एक नाही आहे तर दोन तीन भाषा आहेत, तर त्या कोणत्या आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे। फोन नंबर्स तुम्हाला माहिती आहेत 4515 4134 आणि 4515 1435 4515 4135 आणि 022 हा STD कोड आहे मुंबई बाहेरील श्रोत्यांकरता। त्यामुळे तुम्हाला त्याचं उत्तर येत असेल तर मग पटापट फोन करा आणि तुमचं उत्तर माझ्यापर्यंत पोहोचवा। आणि ऐकत रहा FM गोल्ड।

0: ऐकत रहा FM गोल्डवर.
1: श्रोते हो, रंजक सफर ह्या कार्यक्रमातला दुसरा आणि शेवटचा प्रश्न मी विचारला होता की बोस्निया आणि हर्झगोविनिया ह्या देशात बोलल्या जाणाऱ्या अधिकृत भाषा कोणत्या. तर ह्या भाषा आहेत सर्बियन, क्रोएशियन आणि बोस्नियन. आणि ह्या प्रश्नाकरता सहभागी झालेल्या श्रोत्यांची मी नावं सांगते. स्मिता, दीपाली विचारे, मंगेश म्हात्रे, शुभांगी कारेकर, अरुण सूर्यवंशी, नरेंद्र सामंत, प्रमोद राऊत, माधुरी पोटे, मंगला शेठ आणि शुभलक्ष्मी मस्तकार. श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आल्यामुळे ह्या कार्यक्रमात मला इथेच थांबण्याची अनुमती द्या. ऐकत रहा FM गोल्ड.

0: रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल। यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज। शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेलं आणखी एक जहाज होर्मुझमधून पार। नीट पेपर फुटी प्रकरण अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं शिक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन। आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड बरोबर T20 मालिकेतला पहिला सामना जिंकून भारताची आघाडी। जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे। 2025-26 वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला। या वर्षातही भारताने सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखलं। जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरीही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभारलेली असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असं अहवालात म्हटलं आहे। 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे। थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे। यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे। नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली। एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे। या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले।
1: 2026 के मान्सून ऋतु जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है। दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है। ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%। इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है।
0: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे। शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस केरॉस या तेलवाहू जहाजाने होर्मुझची समुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते 3 जून रोजी विशाखापट्टण बंदरात पोहोचेल। जहाजांच्या वाहतुकीचा माग घेणाऱ्या काही संस्थांच्या माहितीनुसार हे जहाज आज सकाळी भारताच्या पश्चिम किनाराजवळ पोहोचलं होतं। इराणच्या IRGC नौदलाने गेल्या 24 तासात 23 व्यापारी जहाजांना होर्मुझची समुद्रधुनी पार करण्याची परवानगी दिल्याचं वृत्त इराणच्या वृत्तसंस्थेनं दिलं होतं। होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या सर्व जहाजांवर वाहतूक शुल्क आकारण्याचा इराणचा प्रस्ताव आहे तर आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरच्या वाहतुकीवर असं शुल्क आकारणं बेकायदेशीर असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे। होर्मुझच्या समुद्रधुनीतली सर्व वाहतूक निःशुल्क असावी असं अमेरिकेनंही म्हटलं आहे। आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दिनानिमित्त परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज जगभरात सेवा बजावणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षकांना अभिवादन केलं। जागतिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी त्यांची ही समर्पित सेवा जगातील अत्यंत आव्हानात्मक परिस्थितींमध्येही एक महत्वपूर्ण बदल घडवून आणत आहे अशा शब्दात डॉ जयशंकर यांनी जगभरातील शांतता रक्षकांचा गौरव केला। भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांनी या वर्षा अखेरपर्यंत सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार आहे। भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि कॅनडाचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री मनिंदर सिंधू यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। दोन्ही देशातील व्यवसाय वाढीसाठी आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी हा करार अत्यंत फायदेशीर ठरेल असा विश्वास दोन्ही मंत्र्यांनी व्यक्त केला। यावेळी दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते कॅनडा भारत व्यापार आणि गुंतवणूक मंचाचं उद्घाटन करण्यात आलं। हा मंच दोन्ही देशातील व्यावसायिक नेत्यांना एकत्र आणून नवीन भागीदारी सुरू करण्यास मदत करेल। या राष्ट्रीय

बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. नवी दिल्ली इथं ते दूरदर्शन वार्ताहराशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे असं प्रधान म्हणाले. पेपर फुटी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असून दिवसेंदिवस त्यात नवनवीन खुलासे होत आहेत, त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं प्रधान यावेळी म्हणाले. एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आलेली ही परीक्षा 21 जून रोजी नव्याने घेतली जाईल. या नव्याने घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही अशी घोषणा एनटीएने यापूर्वीच केली होती. तसंच विद्यार्थ्यांनी यापूर्वीच भरलेलं परीक्षा शुल्क त्यांना परत केलं जाईल असंही एनटीएने स्पष्ट केलं होतं. त्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी अद्याप तपशील सादर केलेले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदत वाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं. ही सुविधा 22 जूनला रात्री 11:50 उपलब्ध राहील. देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश राखून ठेवल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत जाहीर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकारांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला. वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलदगतीने निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं. जामीन अर्जांवरचे आदेश त्याच दिवशी जाहीर करावेत, जर ते राखून ठेवले असतील तर दुसऱ्या दिवशी जाहीर करून न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावेत. जामीन किंवा शिक्षेच्या निलंबनाचा आदेश जारी होताच तो संबंधित तुरुंग प्रशासनाला कळवून त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी त्याची अंमलबजावणी करावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढचं सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहायला सांगितलं आहे. कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री म्हणून डी के शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे. सिद्धरामय्या यांनी सर्वाधिक काळ कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा 38 धावांनी सहज पराभव करत भारतीय महिला संघाने 1-0 अशी आघाडी घेतली. चेम्सफोर्ड काउंटी क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतानं नाणेफेक गमावल्यानंतर निर्धारित 20 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 188 धावा केल्या. इंग्लंडला 20 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 150 धावा करता आल्या. 40 चेंडूत 79 धावा करणारी जेमिमा रॉड्रिग्स हिला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. दुसरा T20 सामना उद्या ब्रिस्टल इथे भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता खेळला जाईल. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित महिला टेनिसपटू अरिना सबालेंकाने फ्रान्सची एल्सा जॅकमो हिला काल चुरशीच्या सामन्यात हरवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना ऑस्ट्रेलियाच्या डारिया कात्साकिनाबरोबर होईल. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना रंगणार आहे. चंदीगडमध्ये महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेलं आणखी एक जहाज हुरमुजमधून पार. नीट पेपर फुटी प्रकरण अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं शिक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंडबरोबर T20 मालिकेतला पहिला सामना जिंकून भारताची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय वाद्य संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित अवनींद्र शेवलीकर यांचं सतारवादन ऐकलत. राग होता शुद्ध सारंग. त्यांना तबला साथ केली होती संदेश पोपटकर यांनी. ही नागपूर केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.